0: ही आहे सिंधजी दिल जी मटियारे एफएम 91.6 जो आवाज
1: ओ मुजा मस्त मल कही मारू डुगर खां भी दादा नियर नहीं का चीज न आहे सकी करो लई।